0: प्रसाद चकर चैन और बरन जातर पातन हिंजे अचल मूरत अनुभव प्रकाश अमित होज कही जय त्रे पवन महेश्वर नर असुर नेत नेत बन त्रिन कहत
1: सर्व नाम कथे कवन कर ना बन समत
0: भुजंग प्रयात छंद नमस्त्वंग काले नमस्त्वंग कृपाले नमस्त्वंग पेखे नमस्त्वंग लेखे नमस्त्वंग गंजे नमस्त्वंग पंजे नमस्त्वंग कर्मं नमस्त्वंग तर्मं नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग नील नमस्तंग नदे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग सुख नमस्तंग निक नमस्तंग निकर्मे नमस्तंग निपर्मे नमस्तंग नामे नमस्तंग निकामे नमस्तंग दूते नमस्तंग पूते नमस्तंग तापे नमस्तंग तापे नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग गम्मे नमस्तस्तरम्मे नमस्तंग जाते नमस्तंग पाते अदेसंग देसे नमस्तंग पेसे नमो सर्वकाले।

नमस्तस्तदेव नमस्तंगपेव नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो काल काले नमस्तस्तदे नमस्तं जरारं नमस्तं कृतारं नमस्तं नसाके।

0: नंदि स्वरूप
1: नमो सर्व मान्य समस्ति निदाने
0: नमस्तुं निर्नाथे नमस्तुं प्रमाथे
1: नमस्तुं गंजे नमस्तुं पंजे
0: नमस्तुं काले नमस्तुं पाले
1: नमो सर्व देशे नमो सर्व प्रेशे
0: नमो राज राजे नमो साज साजे
1: नमो शाह शाहे नमो महामहे
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते
1: नमो रोख रोखे नमो शोक शोके
0: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे
1: नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
0: नमो सर्व जीतं नमो नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं
1: नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
0: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृत्सं
1: नमो सर्व